दारिद दुष्ट दुख ते रहा, खड़ग केत मैं शरण तिहारी, आप हाथ दै लिहो कुबारी, सर्व ठौर मोह हो सहाई, दुष्ट दुख ते लिहो बचाई, खड़ग केत मैं शरण तिहारी, आप हाथ दै लिहो कुबारी, सर्व ठौर मोह हो सहाई, दुष्ट दुख ते लिहो बचाई। सुवैया

दूर, कथ न कथि नया वै तोट, कथ कथ कथि कोटि कोट कोट, दे दा दे लै दे थक पाही, जुगा जुगंतर खाही खाही, हुक्मी हुक्म चलाए राहु, नानक विकसै वे परवाहु, साचा साहिब साच नाए, भग

ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਸ੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਜਾਪ ਸ੍ਰੀ ਮੁਖ ਵਾਕ ਪਾਤਸ਼ਾਹੀ ਦਸਵੀਂ ਛਪੈ ਛੰਤਵ ਪ੍ਰਸਾਦ ਚੱਕਰ ਚਿਹਨੇ ਅਰ ਵਰਨ ਜਾਤ ਅਰ ਪਾਤ ਨਹਿਨ ਜੇ ਰੂਪ ਰੰਗ ਅਰ ਰੇਤ ਭੇ ਕੋ ਕਹਿ ਨ ਸਕਤ ਕੇਹੇ ਅਚਲ ਮੂਰਤਨ ਭਉ ਪ੍ਰਕਾਸ਼ਮ ਤੋਜ ਕਹੀ ਜੈ ਕੋਟ ਇੰਦਰ ਇੰਦਰਾਨ ਸਾਹੀ ਸਾਹਨ ਗਨੀ ਜੈ ਤ੍ਰਿਭਵਨ ਮਹੀਪ ਸੁਰ ਨਰ ਅਸੁਰ ਨੇਤ ਨੇਤ ਬੰਤ੍ਰਿਨ ਕਹਿ ਤਵੈ ਸਰਵਨਾਮ ਕਥੈ ਕਵਨ ਕਰਮ ਨਾਮ ਵਰਨਤ ਸੁਮਤ ਭੁਜੰਗ ਪ੍ਰਿਆ ਛੰਦ ਨਮਸਤੰਗ ਅਕਾਲੇ ਨਮਸਤੰਗ ਕਿਰਪਾਲੇ ਨਮਸਤੰਗ ਰੂਪੇ ਨਮਸਤੰਗ ਅਨੂਪੇ ਨਮਸਤੰਗ ਭੇਖੇ ਨਮਸਤੰਗ ਲੇਖੇ ਨਮਸਤੰਗ ਕਾਏ ਨਮਸਤੰਗ ਜਾਏ ਨਮਸਤੰਗ ਗੰਜੇ ਨਮਸਤੰਗ ਭੰਜੇ ਨਮਸਤੰਗ ਨਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਠਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਕਰਮੰਗ ਨਮਸਤੰਗ ਧਰਮੰਗ ਨਮਸਤੰਗ ਨਾਮੰਗ ਨਮਸਤੰਗ ਧਾਮੰਗ ਨਮਸਤੰਗ ਜੀਤੇ ਨਮਸਤੰਗ ਪੀਤੇ ਨਮਸਤੰਗ ਬਾਹੇ ਨਮਸਤੰਗ ਢਾਹੇ ਨਮਸਤੰਗ ਨੀਲੇ ਨਮਸਤੰਗ ਨਾਦੇ ਨਮਸਤੰਗ ਛੇਦੇ ਨਮਸਤੰਗ ਗਾਦੇ ਨਮਸਤੰਗ ਗੰਜੇ ਨਮਸਤੰਗ ਭੰਜੇ ਨਮਸਤੰਗ ਉਦਾਰੇ ਨਮਸਤੰਗ ਪਾਰੇ ਨਮਸਤੰਗ ਸੁਏਕੈ ਨਮਸਤੰਗ ਨਿੱਕੈ ਨਮਸਤੰਗ ਅਭੂਤੇ ਨਮਸਤੰਗ ਅਜੂਪੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਕਰਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਭਰਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਦੇਸੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਭੇਸ਼ੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਨਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਕਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਧਾਤੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਗਾਤੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਧੂਤੇ ਨਮਸਤੰਗ ਅਭੂਤੇ ਨਮਸਤੰਗ ਅਲੋਕੇ ਨਮਸਤੰਗ ਅਸੋਕੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਤਾਪੇ ਨਮਸਤੰਗ ਤਾਪੇ ਨਮਸਤੰਗ ਤ੍ਰਿਮਾਨੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਧਾਨੇ ਨਮਸਤੰਗ ਅਗਾਹੇ ਨਮਸਤੰਗ ਅਬਾਹੇ ਨਮਸਤੰਗ ਤ੍ਰਿਵਰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਅਸਰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਪ੍ਰਭੋਗੇ ਨਮਸਤੰਗ ਸੁਜੋਗੇ ਨਮਸਤੰਗ ਅਰੰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਅਭੰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਅਗਮੇ ਨਮਸਤ ਸਰਮੇ ਨਮਸਤੰਗ ਜਲਾਸ੍ਰੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਾਸ੍ਰੇ ਨਮਸਤੰਗ ਅਜਾਤੇ ਨਮਸਤੰਗ ਅਪਾਤੇ ਨਮਸਤੰਗ ਅਮਜਵੇ ਨਮਸਤ ਸਜਵੇ ਅਦੇ ਸੰਗ ਅਦੇਸੇ ਨਮਸਤੰਗ ਅਭੇਸੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਧਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਭਾਮੇ ਨਮੋ ਸਰਵ ਕਾਲੇ ਨਮੋ ਸਰਵ ਦਿਆਲੇ ਨਮੋ ਸਰਵ ਰੂਪੇ ਨਮੋ ਸਰਵ ਭੂਪੇ ਨਮੋ ਸਰਵ ਕਾਪੇ ਨਮੋ ਸਰਵ ਤਾਪੇ ਨਮੋ ਸਰਵ ਕਾਲੇ ਨਮੋ ਸਰਵ ਪਾਲੇ ਨਮਸਤ ਦੇਵੈ ਨਮਸਤੰਗ ਅਭੇਵੈ ਨਮਸਤੰਗ ਜਨਮੇ ਨਮਸਤੰਗ ਸੁਭਨਮੇ ਨਮੋ ਸਰਵ ਗਾਉਣੇ ਨਮੋ ਸਰਵ ਭਾਉਣੇ ਨਮੋ ਸਰਵ ਰੰਗੇ ਨਮੋ ਸਰਵ ਭੰਗੇ ਨਮੋ ਕਾਲ ਕਾਲੇ ਨਮਸਤ ਦਿਆਲੇ ਨਮਸਤੰਗ ਵਰਣੇ ਨਮਸਤੰਗ ਮਰਣੇ ਨਮਸਤੰਗ ਜਿਰਾਰੰ ਨਮਸਤੰਗ ਕਿਰਤਾਰੰ ਨਮੋ ਸਰਵਧੰਦੇ ਨਮੋ ਸਤਬੰਧੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਸਾਕੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਭਾਕੇ ਨਮਸਤੰਗ ਰਹੀਮੇ ਨਮਸਤੰਗ ਕਰੀਮੇ ਨਮਸਤੰਗ ਅਨੰਤੇ ਨਮਸਤੰਗ ਮਹੰਤੇ ਨਮਸਤਸਤਰਾਗੇ ਨਮਸਤੰਗ ਸੁਹਾਗੇ ਨਮੋ ਸਰਵ ਸੋਖੰ ਨਮੋ ਸਰਵ ਭੋਖੰ ਨਮੋ ਸਰਵ ਕਰਤਾ ਨਮੋ ਸਰਵ ਹਰਤਾ ਨਮੋ ਜੋਗ ਜੋਗੇ ਨਮੋ ਭੋਗ ਭੋਗੇ ਨਮੋ ਸਰਵ ਦਿਆਲੇ ਨਮੋ ਸਰਵ ਪਾਲੇ ਚਾਚਰੀ ਛੰਤਵ ਪ੍ਰਸਾਦ ਰੂਪ ਹੈ ਅਨੂਪ ਹੈ ਅਜੂ ਹੈ ਅਭੂ ਹੈ ਅਲੇਖ ਹੈ ਅਭੇਖ ਹੈ ਅਨਾਮ ਹੈ ਅਕਾਮ ਹੈ ਅਦੇਹ ਹੈ ਅਭੇ ਹੈ ਅਜੀਤ ਹੈ ਅਪੀਤ ਹੈ ਤ੍ਰਿਮਾਨ ਹੈ ਨਿਧਾਨ ਹੈ ਤ੍ਰਿਵਰਗ ਹੈ ਸਵਰਗ ਹੈ ਅਨਿਲ ਹੈ ਅਨਾਦ ਹੈ ਅਜੇ ਹੈ ਅਜਾਦ ਹੈ ਅਜਨਮ ਹੈ ਅਭਰਨ ਹੈ ਅਭੂਤ ਹੈ ਅਭਰਨ ਹੈ ਅਗੰਜ ਹੈ ਅਭੰਜ ਹੈ ਝੂਜ ਹੈ ਝਾਂਜ ਹੈ ਅਮੀਕ ਹੈ ਰਫੀਕ ਹੈ ਧੰਦ ਹੈ ਅਬੰਧ ਹੈ ਨਿਰਬੂਜ ਹੈ ਅਸੂਜ ਹੈ ਅਕਾਲ ਹੈ ਅਜਾਲ ਹੈ ਅਲਾਹ ਹੈ ਅਜਾਹ ਹੈ ਅਨੰਤ ਹੈ ਮਹੰਤ ਹੈ ਅਲੀਕ ਹੈ ਨਰਸੀਕ ਹੈ ਨਿਰਲੰਬ ਹੈ ਅਸੰਭ ਹੈ ਅਗਮ ਹੈ ਅਜਮ ਹੈ ਅਭੂਤ ਹੈ ਅਛੂਤ ਹੈ ਅਲੋਕ ਹੈ ਅਸੂਕ ਹੈ ਅਕਰਮ ਹੈ ਅਭਰਮ ਹੈ ਅਜੀਤ ਹੈ ਅਪੀਤ ਹੈ ਅਬਾਹ ਹੈ ਅਗਾਹ ਹੈ ਅਮਾਨ ਹੈ ਨਿਧਾਨ ਹੈ ਅਨੇਕ ਹੈ ਫਿਰੇਕ ਹੈ ਭੁਜੰਗ ਪ੍ਰਿਆ ਛੰਦ ਨਮੋ ਸਰਵ ਮਾਨੇ ਸਮਸਤੀ ਨਿਧਾਨੇ ਨਮੋ ਦੇਵ ਦੇਵੇ ਅਭੇਖੀ ਅਭੇਵੇ ਨਮੋ ਕਾਲ ਕਾਲੇ ਨਮੋ ਸਰਵ ਪਾਲੇ ਨਮੋ ਸਰਵ ਗਾਉਣੇ ਨਮੋ ਸਰਵ ਭਾਉਣੇ ਅਨੰਗੀ ਅਨਾਥੇ ਨਿਰਸੰਗੀ ਪ੍ਰਮਾਤੇ ਨਮੋ ਭਾਨ ਭਾਨੇ ਨਮੋ ਮਾਨ ਮਾਨੇ ਨਮੋ ਚੰਦ੍ਰ ਚੰਦਰੇ ਨਮੋ ਭਾਨ ਭਾਨੇ ਨਮੋ ਗੀਤ ਗੀਤੇ ਨਮੋ ਤਨ ਤਾਨੇ ਨਮੋ ਨਿਰਤ ਨਿਰਤੇ ਨਮੋ ਨਾਦ ਨਾਦੇ ਨਮੋ ਭਾਨ ਭਾਨੇ ਨਮੋ ਬਾਦ ਬਾਦੇ ਅਨੰਗੀ ਅਨਾਮੇ ਸਮਸਤੀ ਸਰੂਪੇ ਪ੍ਰਭੰਗੀ ਪ੍ਰਮਾਤੇ ਸਮਸਤੀ ਵਿਭੂਤੇ ਕਲੰਕ ਬਿਨਾਨੇ ਕਲੰਕੀ ਸਰੂਪੇ ਨਮੋ ਰਾਜ ਰਾਜੇ ਸੁੰ ਪਰਮ ਰੂਪੇ ਨਮੋ ਜੋਗ ਜੋਗੇ ਸੁੰ ਪਰਮ ਸਿੱਧੇ ਨਮੋ ਰਾਜ ਰਾਜੇ ਸੁੰ ਪਰਮ ਬ੍ਰਿਧੇ ਨਮੋ ਸ਼ਸਤ੍ਰ ਪਾਣੀ ਨਮੋ ਅਸਤ੍ਰ ਮਾਣੀ ਨਮੋ ਪਰਮ ਗਿਆਤਾ ਨਮੋ ਲੋਕ ਮਾਤਾ ਭੇਖੀ ਅਭਰਮੀ ਅਭੋਗੀ ਅਭੁਗਤੇ ਨਮੋ ਜੋਗ ਜੋਗੇ ਸੁੰ ਪਰਮ ਜੁਗਤੇ ਨਮੋ ਨਿਤ ਨਾਰਾਇਣੀ ਕਰੂਰ ਕਰਮੇ ਨਮੋ ਪ੍ਰੇਤ ਪ੍ਰੇ ਦੇਵੇ ਸੁਧਰਮੇ ਨਮੋ ਰੋਗ ਹਰਤਾ ਨਮੋ ਰਾਗ ਰੂਪੇ ਨਮੋ ਸਾਹ ਸਾਹ ਨਮੋ ਭੂ ਭੂਪੇ ਨਮੋ ਦਾਨ ਦਾਨੇ ਨਮੋ ਮਨ ਮਾਨੇ ਨਮੋ ਰੋਗ ਰੋਗੇ ਨਮਸਤੰਗ ਇਸਨਾਨੰ ਨਮੋ ਮੰਤ੍ਰ ਮੰਤ੍ਰੰ ਨਮੋ ਜੰਤ੍ਰ ਜੰਤ੍ਰੰ ਨਮੋ ਇਸ਼ਟ ਇਸ਼ਟੇ ਨਮੋ ਤੰਤ੍ਰ ਤੰਤ੍ਰੰ ਸਦਾ ਸਚਦਾਨੰਦ ਸਰਵੰ ਪਰਨਾਸੀ ਅਨੁਪੇ ਅਰੂਪੇ ਸਮਸਤੁਲ ਨਿਵਾਸੀ ਸਦਾ ਸਿੱਧਦਾ ਬੁੱਧਦਾ ਬ੍ਰਿਧ ਕਰਤਾ ਅਦੋ ਉਰਧ ਅਰਧੰ ਅਗੰਗ ਓਗ ਹਰਤਾ
परम परम परमेश्वर प्रोच पालं सदा सर्वदा सिद्ध दाता दयालं अच्छी दी अपे दी अनामंग कामंग समस्तो पराधी समस्तस्तामंग तेरा जो चाचरी चंद जले हैं तले हैं अपीत हैं अपे हैं प्रभु हैं अजू हैं अदेश हैं अपेश हैं पुजंग प्रयाचंद अगाधे अबाधे अनंदी स्वरूपे नमो सर्वमान्य समस्ति निदाने नमस्तुंग निरनाथे नमस्तुंग परमाते नमस्तुंग गंजे नमस्तुंग पंजे नमस्तुंग काले नमस्तुंग पाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राजराजे नमो साजे नमो शाहसाहे नमो महामाहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोग रोगे नमो शोक शोके नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व पीतंग नमो सर्व ज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्व मंत्रंग नमो सर्व जंत्रंग नमो सर्व दृश्यंग नमो सर्व कृष्णंग नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजे अभिजे समस्तं प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मंग परनासी सदा सर्वदा हृदय सिद्धं निवासी चरपट छंद तव प्रसाद अमृत कर्मी अमृत धर्मे अकल जोगी अचल भोगी अचल राजी अटल साजी अखल धर्मंग अलख कर्मंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पानी सर्वंग मानी सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग भुगता सर्वंग जुगता सर्वंग देवंग सर्वंग पेवंग सर्वंग काले सर्वंग पाले रुवाल छंत्व प्रसाद आद रूपन आद मूर्त जौन पुरख पारु सर्वमान त्रिमान देव पेवाद उदार सर्व पालक सर्व कालक सर्व कोपन काल जत्र तत्र विराज ही अवतूत रूप रिसाल नाम थाम न जात जाकर रूप रंग न रेखाद पुरख उदार मूर्त अजौनाद अशेक देश और न पेश जाकर रूप रेख न राग जत्र तत्र दिशा विशा हो फैल्यो अनुराग नाम काम बहीन पेखता मुह न जाहे सर्वान सर्वत्र मान सदै मान तथा एक मूर्त अनेक दर्शन कीन रूप अनेक खेल खेल अखेल खेल अनंत को फिरेक देव पेव न जा नहीं जे वेद और कतेब रूप रंग न जात पासु जानी के जेब तात्मात न जात जाकर जन्म मरण बहीन चक्र बकर फिरे चत्र चक मानी पुरतीन लोक चौदह के विखै जग जा पी जे जाप आ देव नाद मूर्त था प्यो सब जेता परम रूप नित मूर्त पूर्ण पुरख अपार सर्व विश्व रचियो सोयम पवगण भंजन हार कालहीन कला संयुक्त काल पुरख देश धर्म धाम सो परम रहता भूत लख अपेश अंग राग न रंग जा कह जात पात न नाम गर्भ गंजन दुष्ट भंजन मुख दाय काम आप रूप अमीक अनुस्त एक पुरख अवतूत गर्भ गंजन सर्व भंजन आद रूप असूत अंगहीन अभंग नाथ में पुरख अपार सर्व लायक सर्व कायक सर्व को प्रतपार सर्व गंता सर्व हंता सर्व ते अनपेक सर्व शास्त्र न जान नहीं जे रूप रंग अरेक परम वेद प्राण जा कह नित भक्त नित कोट सिमृत प्राण शास्त्र नया वही वह चित मद पार चंदवा प्रसाद गुणगन उदार महिमा अपार आसन अभंग उपमा अनंग अनुभव प्रकाश निश्चिन अनाश आजान बाहु साहन साहु राजान राज पानन पान देवान देव उपमा महान इंद्रान इंद्र बालान बाल रंकान रंक कालान काल अनपूतंग अभा भंग गत मित अपार गुणगन उदार मुनगन प्रणाम निरपय निकाम अत दुत प्रचंड मित गत अखंड आलिश्य कर्म आदृश्य धर्म सर्व प्रनाड्य अंडन बाड्य चाचरी चंत्व प्रसाद गोविंदे मुकंदे उदारे अपारे हरियंग करियंग निर्नामे अकामे पुजंग प्रिया चंद चत्र चक्र कर्ता चत्र चक्र हर्ता चत्र चक्र दानी चत्र चक्र जानी चत्र चक्र वर्ती चत्र चक्र परती चत्र चक्र पाली चत्र चक्र काले चत्र चक्र पासे चत्र चक्र वासे चत्र चक्र माने चत्र चक्र दाने चाचरी चंद न सत्र न मित्र न परमंग न पित्र न कर्मंग न काय अजन्मंग अजाय न चित्र न मित्र परे है पवित्र प्रतिशय अधिशय अदृशय अकृशय भगवती चंद व प्रसाद कथते के आ चिज देश के आ भिज पेशय के आ गंज कर्म के आ पंज परम के आ भिज लोक के आदित्य सुख है के अवतूत वर्ण है के विभूत करण है के राजं प्रभा है के धर्मं तुजा है के आ सुख वर्ण है के सर्वा अपर्ण है के जगतं कृति है के छत्रं छत्री है के ब्रह्मं स्वरूप है के अनुपो अनुप है
ಯಾದವ ದೇವ ಕೆ ಆಪುವ ಪೇವ ಕಿ ಚಿತ್ರಂಗ ಬಹಿನ್ನ ಕಿ ಕೈ ಅಧೀನ ಕಿರು ರಜಾ ಕರೆ ಹಿಮ ರೇಹಾ ಕೈ ಕಿ ಪಾಕ ಬೇವೈ ಕಿ ಗೈ ಭುಲ ಗೈ ಬೇ ಕಿ ಅಫುಲ್ ಗುನಾ ಹೈ ಕಿ ಸಾಹನ ಸಾಹ ಕಿ ಕಾರಣ ಕುನಿಂದ ಹೈ ಕಿ ರುಜೀ ದೇಹಂದ ಹೈ ಕಿ ರಾಜಕ ರಹೀಮ ಕಿ ಕರ್ಮಂ ಕರೀಮ ಕಿ ಸರ್ವಂಗ ಕಲಿಯ ಕಿ ಸರ್ವಂಗ ದಲಿಯ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಮಾನ್ಯ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ದಾನ್ಯ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಗೌಣ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪೌಣ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ದೇಶ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪೇಶ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ರಾಜ್ಯ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಸಾಚ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ದೀನ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಲೀನ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಜಾಹು ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪಾಹು ಕಿ ಸರ್ವತ್ರ ದೇಶ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪೇಶ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಕಾಲ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪಾಲ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಹಂತ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಗಂತ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪೇಖಿ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪೇಖಿ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಕಾಜ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ರಾಜ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಸುಖ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪುಖ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ತ್ರಾಣ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪ್ರಾಣ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ದೇಶ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪೇಶ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಮಾನ್ಯ ಸದೈವ ಪ್ರಧಾನ್ಯ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಜಾಪ್ಯ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಥಾಪ್ಯ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಪಾನ್ಯ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಮಾನ್ಯ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಇಂದ್ರ ಕಿ ಸರ್ವತ್ರ ಚಂದ್ರ ಕಿ ಸರ್ವಂಗ ಕಲಿಮ ಕಿ ಪರಮಂಗ ಫಹೀಮ ಕಿ ಅಕಲ ಅಲಾಮ ಕಿ ಸಾಹಿಬ ಕಲಾಮ ಕಿ ಹುಸ್ನಲ್ ವಜೂ ಹೈ ತಮಾಮುಲ್ ರುಜೂ ಹೈ ಹಮೇಶುಲ್ ಸಲಾಮ ಸಲೀಕತ್ ಮುದಾಮ ಗನಿಮುಲ್ ಶಿಕಸ್ತ ಗರೀಬುಲ್ ಪರಸ್ತ ಬಿಲಂದುಲ್ ಮಕಾನ ಜಮೀನುಲ್ ಜಮಾನ ತಮೀಜುಲ್ ತಮಾಮ ರುಜುವಲ್ ನಿದಾನ ಹರಿಫುಲ್ ಅಜೀಮ ರಜಾಕ ಯಕೀನ್ ಹೈ ನಿಕಲ್ ತರಂಗ ಹೈ ಅಭೇದ ಹೈ ಅಭಂಗ ಹೈ ಅರಿಜುನ್ ನಿವಾಜ ಹೈ ಗನಿಮುಲ್ ಕಿರಾಜ ಹೈ ನಿರುಕ್ತ ಸ್ವರೂಪ ಹೈ ತ್ರಿಮುಕ್ತ ವಿಭೂತ ಹೈ ಪ್ರಭುಕ್ತ ಪ್ರಭಾ ಹೈ ಸುಜುಗ್ತ ಸುಧಾ ಹೈ ಸದೈವಂ ಸ್ವರೂಪ ಅಭೇದೀ ಅನೂಪ ಹೈ ಸಮಸ್ತು ಪರಾಜ ಹೈ ಸದಾ ಸರ್ವಸಾಜ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ಸಲಾಮ ಸದೈವ ಲಕಾಮ ಹೈ ನಿರ್ವಾತ ಸ್ವರೂಪ ಅಗಾಧ ಅನೂಪ ಓಂಗಾತ ರೂಪ ಅನಾಧ ಸ್ವರೂಪ ಅನಂಗೀ ಅನಾಮಿ ತ್ರಿಭಂಗೀ ತ್ರಿಕಾಮಿ ತ್ರಿಭರ್ಗಂಗ ತ್ರಿಭಾದೇ ಅಗಂಜೇ ಅಗಾಧೆ ಸುಭಂಗ ಸರ್ಭಾಗೇ ಸುಸರ್ಭಾ ಅನುರಾಗೇ ತ್ರಿಭುಗ್ತ ಸ್ವರೂಪ ಚಿಜ ಹೈ ಚೂತ ಕಿ ನರ್ಕಂಗ ಪ್ರಣಾಸ ಹೈ ಪೃಥ್ವಲ್ ಪ್ರವಾಸ ಹೈ ನಿರುಕ್ತ ಪ್ರಭಾ ಹೈ ಸದೈವಂ ಸದಾ ಹೈ ವಿಭುಗ್ತ ಸ್ವರೂಪ ಹೈ ಪ್ರಯುಕ್ತ ಅನೂಪ ಹೈ ನಿರುಕ್ತ ಸದಾ ಹೈ ವಿಭುಗ್ತ ಪ್ರಭಾ ಹೈ ಅನುಕ್ತ ಸ್ವರೂಪ ಹೈ ಪ್ರಯುಕ್ತ ಅನೂಪ ಹೈ ಚಾಚರಿ ಚಂದ ಅಪಂಗ ಹೈ ಅನಂಗ ಹೈ ಅಪೇಖ ಹೈ ಅಲೇಖ ಹೈ ಅಪರ್ಮ ಹೈ ಅಕರ್ಮ ಹೈ ಅನಾದ ಹೈ ಜುಗಾದ ಹೈ ಅಜಯ ಹೈ ಅಭಯ ಹೈ ಅಪೂತ ಹೈ ಅತೂತ ಹೈ ಅನಾಸ ಹೈ ಉದಾಸ ಹೈ ಅತಂದ ಹೈ ಅಬಂಧ ಹೈ ಅಭಕ್ತ ಹೈ ವಿರಕ್ತ ಹೈ ಅನಾಸ ಹೈ ಪ್ರಕಾಶ ಹೈ ನಿಚಿಂತ ಹೈ ಸುನಿತ್ಯ ಹೈ ಅಲಿಖ ಹೈ ಅಧಿಕ ಹೈ ಅಲೇಖ ಹೈ ಅಪೇಖ ಹೈ ಅಟಾ ಹೈ ಅಗಾ ಹೈ ಅಸಂಭ ಹೈ ಅಗಮ ಹೈ ಅನಿಲ್ ಹೈ ಅನಾದ ಹೈ ಅನಿತ್ಯ ಹೈ ಸುನಿತ್ಯ ಹೈ ಅಜಾತ ಹೈ ಅಜಾದ ಹೈ ಚರ್ಪಡ ಚಂತ್ವ ಪ್ರಸಾದ ಸರ್ವಂಗ ಹಂತ ಸರ್ವಂಗ ಗಂತ ಸರ್ವಂಗ ಖ್ಯಾತ ಸರ್ವಂಗ ಜ್ಞಾತ ಸರ್ವಂಗ ಹರ್ತ ಸರ್ವಂಗ ಕರ್ತ ಸರ್ವಂಗ ಪ್ರಾಣ ಸರ್ವಂಗ ತ್ರಾಣ ಸರ್ವಂಗ ಕರ್ಮಂಗ ಸರ್ವಂಗ ಧರ್ಮಂಗ ಸರ್ವಂಗ ಜುಗ್ತ ಸರ್ವಂಗ ಮುಕ್ತ ರಸಾವಲ್ ಚಂತ್ವ ಪ್ರಸಾದ ನಮೋ ನರ್ಕ ನಾಸೆ ಸದೈವಂ ಪ್ರಕಾಶೇ ಅನಂಗಂ ಸ್ವರೂಪೇ ಅಪಂಗಂಗ ವಿಭೂತೆ ಪರಮಾತ್ಮ ಪರಮಾತ್ಮೆ ಸದಾ ಸರ್ವಸಾಥೆ ಅಗಾಧ ಸ್ವರೂಪೇ ನಿರ್ಬಾಧ ವಿಭೂತೆ ಅನಂಗೀ ಅನಾಮೇ ತ್ರಿಭಂಗೀ ತ್ರಿಕಾಮೇ ನಿರ್ಭಂಗೀ ಸ್ವರೂಪೇ ಸರ್ವಂಗೀ ಅನೂಪೇ ನ ಪುತ್ರ ನ ಪುತ್ರ ನ ಸತ್ರ ನ ಮಿತ್ರ ನ ತಾತ ನ ಮಾತ ನ ಜಾತ ನ ಪಾತ ನಿರ್ಸಾಕಂ ಸರೀಕೈ ಮಿತ್ತು ಅಮೀಕೈ ಸದೈವಂ ಪ್ರಭಾ ಹೈ ಅಜಯ ಹೈ ಜಾ ಹೈ ಭಗವತಿ ಚಂತ್ವ ಪ್ರಸಾದ ಕೆ ಜಾಹರ್ ಜಹೂರ ಹೈ ಕೆ ಹಾಜರ್ ಹಜೂರ ಹೈ ಹಮೇಶುಲ್ ಸಲಾಮ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ಕಲಾಮ ಹೈ ಕೆ ಸಾಹಿಬ್ ದಿಮಾಗ ಹೈ ಕೆ ಹುಸ್ನಲ್ ಚಿರಾಗ ಹೈ ಕೆ ಕಾಮಲ್ ಕರೀಮ ಹೈ ಕೆ ರಾಜಕ್ ರಹೀಮ ಹೈ ಕೆ ರೋಜೀ ದಿಹಾಂದ ಹೈ ಕೆ ರಾಜಕ್ ರಹಿಂದ ಹೈ ಕರೀಮುಲ್ ಕಮಾಲ ಹೈ ಕೆ ಹುಸ್ನಲ್ ಜಮಾಲ ಹೈ ಗನಿಮುಲ್ ಕೆ ರಾಜ ಹೈ ಗರೀಬುಲ್ ನಿವಾಜ ಹೈ ಹರಿಫುಲ್ ಶಿಕನ್ ಹೈ ಹಿರಾಸುಲ್ ಫಿಕನ್ ಹೈ ಕಲಂಕಂ ಪ್ರಣಾಸ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ನಿವಾಸ ಹೈ ಅಗಂಜುಲ್ ಗನೀಮ ಹೈ ರಜಾಯಕ್ ರಹೀಮ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ಜುಬಾ ಹೈ ಕೆ ಸಾಹಿಬ್ ಕಿರಾ ಹೈ ಕಿ ನರ್ಕಂಗ್ ಪ್ರಣಾಸ ಹೈ ಬಹಸ್ತುಲ್ ನಿವಾಸ ಹೈ ಕಿ ಸರ್ವುಲ್ ಗವನ್ ಹೈ ಹಮೇಶುಲ್ ರುವನ್ ಹೈ ತಮಾಮುಲ್ ತಮೀಜ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ಅಜೀಜ ಹೈ ಪರಮ ಪರಮೀಶ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ಅಧೀಶ ಹೈ ಅಧೀಶುಲ್ ಅಲೇಖ ಹೈ ಹಮೇಶುಲ್ ಅಪೇಖ ಹೈ ಜಮೀನುಲ್ ಜಮಾ ಹೈ ಅಮೀಕುಲ್ ಇಮಾ ಹೈ ಕರೀಮುಲ್ ಕಮಾಲ ಕಿ ಜುರತ್ ಜಮಾಲ ಹೈ ಕಿ ಅಚಲಂಗ್ ಪ್ರಕಾಶ ಹೈ ಕಿ ಮಿತು ಸುಭಾಸ ಹೈ ಕಿ ಅಜಬ ಸ್ವರೂಪ ಹೈ ಕಿ ಮಿತು ವಿಭೂತ ಹೈ ಕಮಿತೋ ಪಸಾ ಹೈ ಕೆ ಆತ್ಮ ಪ್ರಭಾ ಹೈ ಕೆ ಅಚಲಂಗ ಅನಂಗ ಹೈ ಕೆ ಮಿತು ಅಪಂಗ ಹೈ ಮತ್ ಪಾರ ಚಂತ್ವ ಪ್ರಸಾದ ಮುನ್ಮನ್ ಪ್ರಣಾಮ ಗುಣ ಗನ್ ಮುದಾಮ ಅರ್ಬರ್ ಅಗಂಜು ಹರ್ ನರ್ ಪ್ರಪಂಜು
अनगन प्रणाम मन सला महर नर अखंडो बरनर अमंडो अनपव अनास मुनमन प्रकाश गुणगन प्रणाम जल तल मुदामन चिजंग सुन पंग उपमा पारगत मित उदार जल तल अमंड दिशविश अपंड जल तल महंत दिशविश बेअंत अनपव अनास त्रितर तुरास आजान बाहु एक सदाहु ओंकाराद कथनी अनाद खल खंड के आल गुर पर काल कर कर प्रणाम चित चरण नामन छिज गाता जिज न बात अंचंज गातन रंज गातन टुट भंडारण डट पारा डीठ धर्मत ठीठ कर मन ब्रन आनंदाता महंत हर बोल मना चंतवा प्रसाद करणालया है करुणालया है अरकालया है कल खंडन है महमंडन है जगतेश्वर है परमेश्वर है कल कारण है सर्ववारण है त्रित के तरण है जगति करण है मन मान्य है जग जान्य है सर्वंग पर है सर्वंग कर है सर्वपाश्य है सर्वनाश्य है करुणा कर है विश्वम पर है सर्वेश्वर है जगतेश्वर है ब्रह्मंड से कल खंड से पर ते पर है करुणा कर है अजपा जप है थपा थप है कृता कृत्य मृता मृत्य मृता मृत्य करुणा कृत्य अकृता कृत्य धरणी त्रेत्य मृतेश्वर है परमेश्वर है कृता कृत्य मृता मृत्य जब्बा कृत्य मृता मृत्य नरनायक है खलकायक है विश्वम पर है कुरनालय है नृपनायक है सर्पायक है पावभंजन है अरगंजन है रिपतापन है जप जापन है अकलंकृत्य सर्वाकृत्य कर्ता कर है हरता हर है परमात्मा सर्वा

पहला सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करणे सर्व विचार सच्चा तेरा मन सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुदा खैलक करोड़ सच्चा सप्तान।